0: तुम्ही ऐकूना सात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजनी आईच्या कोंगणी प्रसारात मोगाचं स्वागत.
1: मोगाजनो आता आईला वेळ ऐकोनचा संदेश आईच्या कार्याच्या मुखेल सेऱ्या माने सेंट जानेट बारबोसा तुमच्या लगी विनंती तुमचं संदेश देऊच्या.
2: मंगळूर डीएसीच्या स्त्री आयोगानं आज मानून हडलेल्या स्त्रियांचा दिसाचो संभ्रम आणि स्त्री सशक्तीकरणाचे मिसाव तुमका मुझो गौरवपूर्वक प्रणाम अर्पिता. मार्च महिनो स्त्रियांचो तो दीस खंय पळयल्या रे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या शेतांत साधन केल्ल्या स्त्रियांक सन्मान करचे ताचे सांगता सांस्कृतिक कार्यक्रम हे सोलोनंत आसा. आज हांव मानिनी राज्य महिला उकूटाची एक संपन्मूल क्रोडीकरण अधिकारी जाऊन हांव हांगा उभी रावल्या तर हाका कारण म्हज्या फिरगजीचे स्त्री संघटन सुरवेर उपरांतले जननी महासंघा मुदरंगडी आणि ताका हांव आभार मानून रिणी जाऊन आसा. आमच्या फिरगजेंत मुदरंगडी फिरगजेंत 2020 तदळा आमचो फिरगज या जाका सुलो मनदेक बापो विन्सेंट डिसोजा प्रस्तुत ते संपिगे फिरगजेचे विगार ताणी 10 वाड्याच्या गुरकारांक आमच्या फिरगजेन दत्त वाडे आसले गुरकारांक आपोवन सांगले की मार्चच्या 10 तारखेर दनपारा उपरांत एक टॉक दवरला मायेत कार्य दवरला आणि या मायेत कार्याक एका वाड येता म्हणून 10 स्त्रियांनी ये जय आणि तांची नावां दी जय म्हणून गुरकारांक एक विनंती करू ना पदराबान एक ताकीत दिल्या बरेत सांगले आणि वाड्याच्या गुरकारांनी उमेद घेऊन एका वाड्यात 10 जणा स्त्रियांक सांगता हाडले आणि त्या दिस 10 वाड्यात 100 स्त्रियो सांगता आसल्यो आणि मुखेल पण घेतली स्त्री जाऊन असली ती पहिले आधी मंगळूरात वस्ती करतली आणि मुदरंगडी एक हळ्ळेचो गाव आणि पदराबा संगी मिळून तिचे ते चिंताप जाऊन असले आणि ती म्हज्या घरा आयली. हांव इल्ले हळ्ळेंत असचें भितर म्हाका एक ल्हान भुरगीं आसली ते गा आनी म्हज्या हातांत दारू पळय दिवन दनपारबरसो वेळ तूं सोलोन येनाका रिक्षार ये आनी ह्या कार्याक मात्र सुख येनाका म्हण तिणें सांगलें आनी तिच्या उतरा प्रमाणे हांव रिक्षार वचोना कित्याक तेदळा 10 रुपयांक 1 किलो तांदूळ मेळटालो आनी ते उरोन हांव सोलोनंत म्हज्या फिरगेजीच्या हॉलाक पावली. थंयसर तवळ श्रीमती रोजी पिंटो हंगा मंगळूरू कथोलिक स्त्रियांचे मंडळीचे अध्यक्ष जाऊन असले तिने आणि तिचो पती शिरताडे विलियम पिंटो त्यांनी येऊन स्त्री सबलीकरणा विषयांत एक वर ते उलयले. पण हांव आणि म्हजे बरे असल्या स्त्रियांक हे खंयचे तकले गोसोना माथ्याच्या वयल्यान गेले हे पुरा काल हे सबलीकरण पुरा म्हणतात गे म्हणून कित्याक मुद्रंगडीचो लोक कृषी मोगरे कळ्यांचे कृषी करतले आम्ही आणि गोरवां पोसतल्या हे सशक्तीकरण सबलीकरण या विषयान चिंतूंक आमकां अवकाश नातलो आणि ते सबलीकरण विषयान माहिती दिल्या तक्षण पदराबान म्हळे हंगासर आतांचं स्त्री संघटन रसिया म्हणून कोण अध्यक्ष जाता एक नाव सुचन करा म्हळे आणि मग हांवें तुमकां सांगले मंगळूरची एक कुटुंब आमच्या फिरगजेन आसले हांवें कुडले तिचे नाव सांगले विनिफ्रेड डिसोजा अध्यक्ष जाऊं दे म्हणून सकडाणांनी सांगले जायत जायत तित्त जायत म्हणून. आता कार्यदर्शक विंसा म्हणताना एका स्त्रियेन उभे राहून म्हणले जेनेट बारबोसा जायत म्हणून म्हाका अशी भिरांत दिसली की दम्मा नाका नाका नाका नाका म्हणले देखून फादर विन्सेंट म्हणू लागले ते बरे हुशार असा ते जाऊं दी ताचे नाव बरे हांवें दम्मा फादर म्हाका हे काले म्हणून तू गुत्तू ना म्हाका नाका फादर अशें म्हणे ना ना ना ना तिचे नाव बरे म्हणाले म्हजे नाव बरेले बरयल्या उपरांत काले करचे खंयच्या एका मिटींग वचून म्हाका गुत्तू ना सावेशन पौलाच्या सभेर हांव आसली पूण खंयच्याय हेर खंय वचून म्हाका अशें गुत्तू नासलें कित्याक लग्न जाल्या उपरांत हांव संपूर्ण कुटुंबा जिविताच्या फाटल्यान आसल्यान इल्लो समाजाचो संबंधी म्हाका उणो जाल्ल्या बरी आसलो संपर्क थंय तावन आमी डिएसीसच्या मिटींगाक कोडियाळी जे आसले आमी हळ्ळेच्यो स्त्रियो सादारण 2 पर्यंत स्त्रियांनी कोडियाळी जे आसले आणि मग आता उडास असा कथोलिक स्त्रियांची मंडळी आम्ही कोडियाळ येत असताना सर शिकपी स्त्रियो प्रोफेसरां बँक ऑफिसरां आणि इंग्लिशांत ते मिटींग कोंकणीत आराम जातले जाल्यार इंग्लिशांत वादविवाद ते चलतलो आमकां भिरंत दिसतली कित्याक आमकां उलोवंकय भिरंत तोंड उक्त करूंक भिरंत दिसतले ही पुरा शिकपी स्त्रियो आम्ही पुरा फुला बांधून गोरवांचे दूध काढणं गोरवांक बाहेर बांधून धनपरांचे रांधून आम्ही धावून येतेल. आणि असे असताना हे कसे कित्याक रात दीस आमकां तपोवत असेल उडपी देशीच्या स्त्रियांक आणि मंगळूर देशीच्या स्त्रियांक. टेरी पायस सांगा असा पळय म्हाका पळयले पैकी टेरी पायस मात्र एकली म्हजी वळखीची जावन आसा. ती त्या दळा सेक्रेटरी जावन आसली. आणि त्या संदर्भात ब्रह्मावरची आमच्या उडपी देशीच ब्रह्मावरची मानेस्तीन लीना रॉज ती अध्यक्ष जावन आसली. आणि तो वळ तिने उडपी देशी तदळा देशी जावन उडपी जिल्हा असलो त्यांच्या स्त्रियांचे कष्ट समजवून तिने हंगाच्या गवळी बापा सांगे लोशस पाऊल डिसोजा सांगे ते उलयली. ताज्या उपरांत आमच्या मुन्सिंजोर बॅप्टिस्ट मिनेजर्स मनादीक बाब बॅप्टिस्ट मिनेजर्स सांगे उलोवन तिने कथोलिक स्त्री संघटन उडपी दिएसेज म्हणून स्थापन केले. आणि मानेस तिने रोजी पिंटो हंगासर असताना तिने थोड्या फिरगजांक वसून स्त्री संघटन स्थापन केले. त्याच्या उपरांत लीना रॉच तिने ती अध्यक्ष झाल्या उपरांत उडपी दिएसेजींत तिने स्थापन केल्या उपरांत हरियका फिरगजांक भेट दिली. आणि एक नियमावळ घटनावळ तिने सगळ्यांच्या संगता पदराब फादर वलेरियन मेंडोन्सा फादर फ्रेड मस्करेनस यांच्या संगता मिळवून एक घटनावळ रचली. आणि संघटनेचे मागणे आणि आमकां एक ध्येय गीते तवळ आरंभारत रसून दिल्ली कीर्त तिका फावो जाता. दुसऱ्या वर्सा मानेस तिने वायलेट कॅस्टलीन अध्यक्ष आली. आमचे अवधी एकत वर्स कित्याक जायत्य मुखेली उदेजा म्हणल्या इराद्यान स्त्री मुखेली उदेजा म्हणल्या इराद्यान एकत वर्साक अवधी दवरली. आणि तो वळू म्हज्या हातांत देड वर्सांचो चरको भुरगो म्हाका सवतो एक चरको जाल्लो. हांव त्या चरक्याक काणगोनंत मिटिंगा गेली. थंयसर चुनाव जाले. थंयसर प्रत्येक कार्यदर्शीक म्हजेच नाव आयले. हांवें सांगले म्हज्या हातांत चरको आसा ना फादर म्हाका जायना. आणि तदला फादर वल्लीन सांगले ना ना तो आनी एक मुखार आनी एक निर्देशक जाऊं की पुरो तुवें आतां हुद्दो सोडून वचो काणगेचे म्हण जाले. आणि त्या वेळार हांव घटकांत अध्यक्ष आसली वार्ड्यांत कार्यदर्शी आसली आणि प्रत्येक दिएसीसच्या समितीन ती हांव कार्यदर्शी जाले. एका वर्साक तीन हुद्दे हांवें करी जाय पडले. मस्त कश्ट जाले पूण तीन हुद्दे करी जाय पडले. हांव जमतेक वेताना म्हजे दुवेक वरतली कित्या म्हणल्यार भुरगे सांबाळचे न्ही मिटींग जाताना भुरगे पळयचे. अशे ते जाले हुद्दो घेतलो. आणि आमच्या गवळी बापांनी म्हाका आतां उडास आसा मेटार जाऊन सकाळ देवन येताना हांव मेट वयर सरतली. सैबान इलेक्शन जाले वायलेट अध्यक्ष जाले आणि हांव कार्यदर्शी जाले म्हणे. तो वळ गवळी बापान म्हणे जाल्यार आतां कदेल्यार बसोंक ना. खंय स्त्री संघटन जावं ना थंय रचन करीजे. खंय स्त्री संघटन जिवाळ ना थंय जिवाळ करीजे. आणि खंय स्वसाय पंगड ना थंय स्वसाय पंगड रचीजे. जाले एक फर्मान दिल्ले वृत्त गवळी बापान सांगले. आणि हाच्या उपरांत वायलेट ती कुटुंबादारन सगळ्यांची गोरवां आणि फुलां झाडां आम्ही आयतारा आयतारा एका फिरगजीच्या याजाका लागी उलोवन सकाळी वग्गी आम्ही एका बस स्टँडार सांगता मेळचे म्हणून आम्ही फोनार सांगतेल्या. त्या बस स्टँडार स वरार गी साडे स वरार गी सकाळी घरचे पुरा रांदप करणार आम्ही पावतेल्या. थंय तावन आम्ही निघत गेल्या एका फिरगजाक मिसाकत आम्ही थंय हजर जातले. आणि त्याच्या उपरांत मिसा उपरांत स्त्रियांक मेळोवन आम्ही स्त्री संघटन कित्याक गरज स्वसाय पंगड कित्याक गरज म्हणून आम्ही तांकां माहिती देऊन थंय रचन करून आम्ही येतेलो. प्रस्तुत पन्नास आनी एका फिरगजेंत महासंघ आसा. आमचे स्वसाय पंगड म्हणल्यार वाड्यांत स्वसाय पंगड आम्ही रचचे. आम्ही स्त्रियांनींत आणि ह्या स्वसाय पंगडा जावन आमकां आर्थिक अभिवृद्धी आमच्या गटावळींत आसा. आर्थिक समाजीक राजकीय आणि सांस्कृतिक रितीचे आमचे सबलीकरण जायचे म्हणून आणि सुरवेर आम्ही स्वसाय पंगड रचून त्या मुखांत आम्ही उरवणी केली. आणि कितें सरकारा जाऊन आमकां सवलती मेळटात ते सगळ सवलत्यो आम्ही घेऊक सक्तेमत जाल्यो. आम्ही स्वसाय पंगड केल्या उपरांत फिरगजे नसले सर स्वसाय पंगड संगता मेळोवन महासंघा रचन केले. महासंघ झाल्या उपरांत वारडे हंतार आम्ही पहिल्यांद स्त्रियांचं संघटन वारडे हंतार आम्ही रचन केल्लो. पूण आमकां महासंघाचे ओकूट करूंक आसले तालुको ओकूटा. आणि आमच्या देसीसींत पांच वारडे आसात करकोळ शिरवा उडपी कल्याणपूर आणि कुंदापूर हे पांच वारडे. आम्ही हांव 2000 अठरा एकोणीसाव्या वर्षाक अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्या तदाला मुझे मुखार असलेले सवाल जिल्हा महिला ओकूट अरेस्टचे आणि तो ओळ आमचे निर्देशक आता निर्देशक बाप रेजिनाल्ड पिंटो ताणी म्हणे कालेकरचे जनट भाई करकोळ एकडे मात्र ओकूट झाला आता उरले आमचे स्त्रियो ऐकतात गी नांत गी. तो ओळ आम्ही फादरा बा सांगले फादर आम्ही स्त्रियांचे मनवलिके करून गेल्यावर आमचे स्त्रियो ऐकोचे ना थोडी पोटी आम्ही गरजे गेले फटी मारीजे पडता. आम्ही सांगले आमचे जिल्हा ओकूट जाऊन रजिस्टर जायचे आमचे रजिस्टर जायचे रंग तालुका ओकूट जायचे आणि आमका नोव्हेंबरा भीतर जिल्हा ओकूट रोसो कसा देखून ऑक्टोबरा भीतर आमच्या तालुका ओकूट जायचे हे हा मिटिंगान सांगता म्हणे. आणि हवे ऑगस्टच्या जमतेर आम्ही सांगले की ऑक्टोबर महिन्याच्या 25 तारखे भीतर चार तालुका ओकूटचे रचन जाऊ कसा तुम्ही आता डेट दिया म्हणून. आणि आमच्या स्त्रियांनी सांगले आम्ही वारडचे जमत करून आम्ही डेट दिता कित्या म्हणजे आमचे ते अशी सिस्टम असा की केंद्रीय समितीची जमत झाल्या उपरांत वारड्याची जमत जाता वारड्याची जमत झाल्या उपरांत आमच्या महासंघाचे घटकाची जमत जाता त्याच्या उपरांत स्वासाई पंगडाची जमत जाता म्हणजे केंद्रीय समिती या ओकूटची जिल्हा ओकूटची जमत कितें सकड निर्धार घेता आम्ही माहिती देता ती सकड वारडान डिस्कस जाता तेन तो घटकाची गेल्ली हुद्देदारा तेन तो घटकाक हाडतात आणि घटकातून ते स्वासाई पंगडा पर्यंत ते पावता. आणि आमका कुडले कुडले फोन करून स्त्रियांनी ऑक्टोबरच्या 25 तारखे भीतर चार ओकूटचे उद्घाटन करचे दीस ताणी आमका नम्यार सांगले आणि त्याप्रमाणे चार ओकूट तालुक ओकूटचे रचन झाले आणि एक वारड तरी पहिलेन झाल्लो तसे पाच तालुक ओकूट करकळांत अर्पणा महिला ओकूट झाले शिरवंत इंचरा महिला ओकूट झाले आणि उडपींत शरदी महिला ओकूट झाले कल्याणपूर म्हणजे ब्रह्मावर तालुक्यात उज्ज्वला महिला ओकूट तसेच कुंदापूर बैंदूर तालुक्यात भावना महिला ओकूट उक्तवण झाले. आता त्याच्या उपरांत असलेले सवाल आमचे जिल्हा ओकूट कसे करचे म्हणून सकड्यांच्या संगतपणान जिल्हा ओकूट करचे म्हणून निर्धार केलो आणि त्या वेळार बघ बघुले सगळ्या समाजाच्या खाली आम्ही फक्त क्रिस्तव मात्र हेरांके आपायचे म्हणून कित्याक म्हणजे आम्ही वाढली रीत तशी असली सकड समुदायाच्या मोदे असले हा हिंदूंच्या मोदेन ता ओढ झाली आणि देखून मला बघले आणि फादरा बा सांगले फादर आम्ही कथोलिका ओट्ट मिळवून केल्यावर कोणाची कळणार देखून उरल्यांकी आम्ही आपायंगे फादर आपायचे नेट बाय म्हणा लागलो. आणि आम्ही हर एक समाजाचे कोण हेर धर्माचे स्त्रियांचे संघटन असा त्या सगळ्या संघटनाच्या मुखेल्यांक मिळवून तांकां आपोवणे दिले आणि आमकां हॉल जायचे आसले आमच्या लेगीत कसलोच फंड नातुल्लो उडपींत आम्ही हॉला विसर नातना 1 लाख 1.5 लाख बडे सांगले मागीर एक मोठाच्या ती कृष्णमूर्ती अमृता कृष्णमूर्ती म्हण ती मुन्सिपालिटीची मेंबर जाऊन आली आणि अशें खा पडणेचे बुट्ट गलसो तिच्याकडे वचून उलयले तदाळ तिका खुशी झाली तिने म्हणजे हिंदू चित्त बायल मनीस आयले म्हणून चिंतले निमगे नमदु ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಾಲಿಗೆ ತುಂಬಾ ರೇಟ್ ಉಂಟು ಮೇಡಮ್ 90,000 1 ಲಕ್ಷ ಕೇಳ್ತಾರೆ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಅಷ್ಟು ಹಣ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲದ್ರೆ ನಮ್ಗೆ ನಮ್ಮದೇ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇತ್ತು ಮುಣಸಂಗ್ಲೆ ತರ್ತಿ ಮುಂಡಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ನೀವು ಮಾತನಾಡಿ ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಜಾಯ್ತು ಮುಂಡೆ ಜಪತ್ತೆಗೆ ತೇನೆ ಫೋನ್ ಕರೆದಿಲ್ಲ ಆ ಊಲೇಲಿ ನೀವು ಬಂದು ಹಾಲ್ ನೋಡಿ ಮೇಡಮ್ ಮಣಲಾಗ್ಲಿ ಜಾಯ್ತು ಮಳೆ ಆಮೆ ತೇಗ ಸ್ತ್ರೀಯು ಆವು ಅನಿ ಮುಜೆ ನಿಕಟ ಪೂರ್ವ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅನಿ ಖಜಾನ್ದಾರ್ ಗೆಲ್ಯ ವಸೋನ್ ತಕ ಪಳೆತನ ಕಾಲೆ ಬೊಗಲೆ ಮುಣ ಗೊತ್ತ ತಾನೆ ಉರ್ಲೆ ಸ್ತ್ರೀಯಾ ಪಳೋನ ತಾನೆ ಪುಳೆಲೆ ಮಕ್ಕತ್ತ ಮುಜ ಬೊಟ್ಟು ತುಕೊಳ್ಳಲು ಪೊಳೋನ್ ಮುಣಲು ಇದಕ್ಕೆ 35,000 ಬಾಡಿಗೆ ಇದೆ ನೀವು 5,000 ಕೊಡಿ ಸಾಕು ಮುಣಲು ಮಾಗೆ ರಾಮೇ ಸಂಗ್ಲೆ ನಮ್ದು ಉಡುಪಿ ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿ ಹಾಲ್ ಉಂಟು ಕನ್ನರಪಾಡಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಉಂಟು ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಹಾಲ್ ಅಲ್ಲಿ ಸೇರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. ಓ ನೀವು ಕ್ರಿಶ್ಚನ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ನೀವು ನಮ್ಮ ಅಂಗಣಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ ಆದ್ರಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಕು ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ ಮಣಲಗ ತಚ ಒಬ್ಬರ ನೆಕ್ಸ್ಟ್ 2,000 ಕಾಣ್ಗೆಲೆ ಚೇರ್ ಅಂಗಲು ತಗಲುಂಕು ಫನಗಲು ಝಲೆ ಆಮಚೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೋ ಅಪೂರ್ವ ಏನು ಝಲೆ ಸಗಳ ಧರ್ಮಚೆ ಸ್ತ್ರೀ ಮುಖೇಲಿ ಆಯ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಮುಖೇಲಿ ಆಯ್ಲಿ ಅನೆ ತೋ ಬಾಂದ್ ಅಜೂನ್ ಅಮ್ಚ ಜಿಲ್ಲಾ ಒಕ್ಕೊಡ್ತಾವನು ಮುಂದರುನು ತಸ ತಂಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಕತಿ ಅಮ್ಕ ಮುಖೇಲಿ ಸೇರಿ ಜಾವನ್ ಆಪೇತಾತ आणि आमच्या कार्यक्रमाने आम्ही तांका मुखेली जाऊन आपयता. आज आमच्या सुगम्य जिल्हा महिला ओकूटान कितें साधन केला म्हण तुमकां सांगचें जाल्यार आमच्यो स्त्रियो इतल्यो बळवंत जाल्यात की आतां तुमी मातृनिधी केले थोडी थोडी योजना केली निजा की म्हाका मस्त खुशी झाली. आमच्यो स्त्रियो कितें करतात म्हळ्यार स्वासाई पंगड एका वाड्यांत आसा आमचें अशें इन्स्ट्रक्शन आसा की आमच्या वाड्यांत कोण कष्ट जातात, कोण गरजेवंत असतात, ते त्या स्वासाय पंगडाची जबाबदारी. विधव स्त्री जाऊं दी, एकसुरी स्त्री जाऊं दी, तिका मेळचे, तिका दिसपडते कितें वरवीं जायचे, ती त्या पंगडाच्या स्त्रियांनी जबाबदारी घेवन तिका दिवचे. तिका वखदाक वरचे, या कलय अन्याय जाऊं दी, कितेंय जाऊं दी, तिका सहकार दिवचो, सपोर्ट करचे त्या स्वासाय पंगडाच्या स्त्रियांनी. आनी कितेंय प्रतिभटन करूंक आसल्यार आमी सकट सांगता मेळोन प्रतिभटन करता. पयली आमकां मुस्तो भिरां दिसतली बैरी येवं, कित्याक स्त्री संघटन आसताना हांव हे सांगूंक अपेक्षिता, स्त्री आयोग, स्त्री संघटन आनी महासंघ, हे तीन संगते विशांत इल्ले कन्फ्युजन जाता कोणाक जाल्यार. स्त्री संघटन म्हळ्यार आमी आमच्या इगर्जेच्या दोराय भितर आमी सांगताना कथोलीक स्त्री संघटन म्हणून आमी उल्लेख करता. समाजांत आमी दिसाचे जाल्यार कथोलीक स्त्री संघटन मुद्रंगडी चर्चिनावर म्हळ्यार आमकां इल्ले बारीक पडटा. आमी जननी महासंघ दवर म्हळ्यार आमकां स्पेशल रेस्पेक्ट आसता. एक आमी केदाळे उडास दवरचे, आमचे चिंता पोशें गी आमी स्त्री संघटन, आमच्या स्त्रियांक मुस्त कस्त जाले त्या टायमार आमकां तांचे घाले मतींत एक बदलावण करूं. स्त्री आयोग आमच्या देशाच्या अंतर आमी स्त्री आयोग म्हणटा, पूण समाजांत आमी वेत आसतना आमी सुरवेर आमचे महासंघाचे नांव बरयता, या तालुको ओकुटाचे नांव बरयता, या जिल्हा ओकुटाचे नांव बरयता. आता सुगम्य जिल्हा महिला ओकुट उडपी जिल्हे मत्तु सकल कथोलीक स्त्री संघटन उडपी धर्मा प्रांत्य अशें आमी घालता. त्या दाळ वयले हेड्डीक मात्र ती वचता, मागीर सकल काले आसा म्हणून वचूंक वचना. देखून हे आमी समाजांत वेत आसतना आमची आयडेंटिफाय, आमची वळख कितें म्हळ्यार आमी महासंघाची, आमी तालुको ओकुटाची, आमी जिल्हा ओकुटाची, हे आमची आयडेंटिफाय. आनी सुरवेर स्त्री संघटन रचन जाताना कशें जालें म्हळ्यार वाचराक गुंटात हांवन भायर सोडले बरें जालें, कानाक वाऱ्यार गेल्ले बरी, म्हाका इतां जाल्यार बारीक उश जाली. इस्कलांत हांवें एक दीस डांस करूं ना, पूण स्त्री संघटनाक हांव जॉयन जाल्या उपरांत हर एक स्त्रियांच्या दिसा म्हजो एक डांस आसतलो, कारण आमकां एक भायर वचोंक अवकाश मेळ्ळे. मागीर आमच्या स्त्रियांचे अशें चिंतप जालें की स्त्री संघटन म्हळ्यार डांस कल्चरल प्रोग्राम म्हूण जालें. आनी ह्या मनोभावांत आसल्या स्त्रियांक आमी स्वासाय पंगड रचन करतना, महासंघ रचन करतना, त्या स्थितीत जावन ह्या स्थितीत गाडीचे जाल्यार आमकां मुस्त कश्ट मारले. हे कळले सई भिणी महासंघा, कळले स्वासाय संघा, अच्छा गे आमचे स्त्री संघटनांत बरें आसलें, वर्सा हे पटी प्रोग्राम जाताले, आमकां स्किट करूंक जाताले, डांस करूंक जाताले, म्हूण हे स्त्रियांचे उलोवणे जावन आसले. पूण केदळा तावन आमच्या केंद्रीय समिती तावन ही सकड मयेत आमी आपणायले गी तवळ आमच्या स्त्रियांनी स्वासाय पंगड रचूंक मुखार सरल्यो आमच्या स्त्रियो. आनी आजुनी थोडे स्त्रियो आसात तळे मनोभावच्यो, तांकां आमी कितें केलां म्हळ्यार कोण स्वासाय पंगडान नात तांकां आमी थोडे पडे सांगचे, तुका आर्थीक रितीन गरज ना जावंक पुरो, पूण तुजे तावन एक गरजेवंत स्त्री एक कुमोग जाता, त्या खातीर तूं ग्रुपान जॉयन जा. आनी अशे सुमार स्त्रियो जॉयन जाल्यात, 70-80 वर्सांचे स्त्रियोय आमच्या स्वासाय पंगडांनी आसात. तर थोडी आयकनातल्यांक आमी कितें केलां म्हळ्यार स्त्री संघटनेचो संदो वर्साक 30 रुपया संध्या शुल्क ताणें भरचे, ताच्या उपरांत जिणये संदे 100 रुपया एका स्त्रियेक एक पटी भरल्यार ती जिणये संदो. तांकां हर एका जमातेक ताणी येवं येत, आमच्या खंयच्याय कार्यक्रमाक ताणी येवं येत, तांकां स्पेशल जावन आपण दिजे म्हण ना, पात्रांव अनाउंस करता आमच्या वॉट्सअप ग्रुपांनी आमी मेसेज घालता. आनी आमी अशें केंद्रीय समिती दोन अशें एक इन्स्ट्रक्शन दिलां गी, जमतगे हे नतले स्त्री संघटनचे संदे आनी जिणये संदे, ताणी केदळ आयल्यार तूं कितें आयली, तूं इतले ते मिटींगा येवन आतां कितें आयली म्हण कोणेंय विचारूंक ना, तांचो गौरव तांकां दिवंक आसा. देखून आज स्त्री संघटन म्हणचे की चड स्वासाय पंगड, महासंघा, तालुको ओकुटा आनी जिल्हा ओकुटा आमच्या उडपी दिसेंत मुखल्या हंताक पावोन आज ताजो एक संदो जाल्ले जावन आसले. हांव मानिनी राजा ओकुटाक हांव पावल्या आनी हाका कारण म्हजे महासंघा. स्वासाय संघांत आमचे स्त्रियो, स्त्रियो म्हळ्यार आमचे संदे कितें करतात म्हळ्यार आतां आमी तांकां सांगलां, तुमी पंचायत वार्ड सभा जाताना वसाजे, ग्रामसभा जाताना वसाजे, दप्तरांक आमचे ऑफिस आसात सरकारी दप्तरां, ताच्या वयल्यान डीसी ऑफिस, अल्पसंख्यात इलाके दोन कळले पुरो सवलती येतात, तोटगारिके इलाक्यान कितें मेळटा, कृशी इलाक्यान कितें मेळटा, अशें सकट डिपार्टमेंटाक आमच्यो स्त्रियो वेतात. आनी थंयसर आसल्या सरकारी कोण अधिकारी आसा ताका तांचे नंबर दितात, कित्याक पुरो सरकाराचे कितें सवलती येतात ते व्हॉट्सअपवर तांकां धाडटात आणि ती आमच्या महासंघाच्या ग्रुपात घालतात आणि ते पळयले कुठले आमच्या स्त्रियो धावतात इंग गुंडी गोबर गुंडी आणि कोळी साकाणे जेनु कृषी आणि किती सक्कट मेळटा पळय आमच्या स्त्रियो उडपीच्या स्त्रियो बरे हुशार असतात अपळ करतात टिकले करतात लोणचे करतात रांधतात आणि विकून आपल्या कुटुंबाचो भार इल्ले आर्थिक रितीन हळू करतात. आम्ही सांगले सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक रीतीचे सबलीकरण म्हणून आमच्या स्त्रियांक कार्यक्रम जाताना हर एक स्त्रियांनी साडी नेसून फुलं माळणं येऊक आम्ही पहिल्यांद इन्स्ट्रक्शन दिला कित्याक संस्कृती आमची उरोवच्या खातीर आणि हाचे सांगता की ते आदले काण असले आमच्या मलगडेने केल्ले पोळयो ते पुरा 8 महिन्यांत आमचे स्त्रियो तांच्या तांच्या भुरग्यांक कर नितात आणि आटीची खाण करण मिस जा उपरांत विकून तांचो फंड ती रेज करतात. उपरांत राजकीय सबलीकरण आम्ही केंद्रीय समिती जाऊन तरबेतीदारांची तरबेती केली एका वर्डात 5 जणां स्त्रियांक घेतले म्हणजे 5 वर्डात 25 स्त्रियो आयल्यो तांकां राजकीय विषय माहिती दिली आम्ही कित्याक स्त्रियांनी राजकीयाक वसाचे म्हणल्या विषयान आणि तवळ आमची माहिती हर एका घटकाक पावली आणि 112 जणां स्त्रियांनी पंचायत चुनावाक स्पर्ध केलो आमच्या उडपी देशी जाऊन आणि त्यापैकी 50 जणांनी 2 स्त्रियो जिंकून आयलो हे आमचे राजकीय सबलीकरण. आमच्या मध्ये आधी तावून एक रिवाज असली विधो एक स्त्रिये सो पती अंतरल्यार तिका बरेकर नेसोन फुलां माळण कांकणां दोरन मोरन उकलताना या फोंडा घडे तिची कांकणां फुटोवची आणि फुलां काडूची एक रिवाज असली आणि अध्यक्ष जाल्ले दळा एक मोर्न गेल्ले तळा उरले स्त्रियो जबरदस्ती तिचे फुलां काढा माती घालून जाल्या वेल्ल्या माती घालून जाल्या ताच्या उपरांत ही बोम मारतात फुलां काढा कांकणां फुटे म्हणून आणि हे कण्णका कण्णका म्हणताना दोघा जण धावून येऊन तिचे कांकणां फुटोवन फुलां काढली म्हाका इतले बेजार आहे बघली की परत तरबेतीदारांची तरबती दोन एका वर्डांत 5-5 जणां स्त्रिया काढणं तांकां विधो स्त्रिया विषयांत बरीकरण तरबेती केली आणि त्यांनी घटका घटका वसून महासंघ वसून ही तरबेती दिली. आज खंच्या वाड्यांत महासंघाचे स्वसहाय्य पंगडाचे स्त्रियो असतात की तांची जबाबदारी जाऊन असा कोणाचोय पती अंतरल्यार त्या घरात ती पहिले पावतात आणि पहिले सांगतात तिच्या हाताक कंगणा घालचे तिका बरो सडो नेसोनसो आणि तिका फुलां मळचे हे करूंक ना म्हण देखून आज आमचे स्त्रियो त्या अंतर सबलीकृत झाल्या. आमचे स्वप्न असले 2025 बँक रचन जायचे म्हणून पूण आम्ही ते 2023 सुगम्य महिला संवर्ध सहकारी बँक आरंभ केले आणि 4000 स्त्रियो बँकांत शेर घेऊन सांदे झाल्यात आणि आमच्या देशीचे ओट्टक सुगम्य जिल्हा महिला ओकुटात 400 स्वसहाय्य पंगड असून 5696 सांदे असतात हे 13 वर्षांनी आम्ही केले सदन आणि 10 वर्षांनी 100 करोडांचो व्यवहार आमच्या पंगडाने झाला आणि 3,12,000 आमच्या बँकांत लाभ असा आणि स्वसहाय्य पंगडांत 7,40,000 उरवणी असा आणि या वर्षात सरकारात आवन 50 आणि 9 स्त्रियांनी सरकाराच्या योजनेत आवन 13,62,488 रुपयाचे प्रयोजन घेतला आणि आमच्या कापू तालुक्यात रैत उत्पादक कंपनी आरंभ झाल्या. आज हाव हंगसर उलयतांदर हाव काय वडली शिकपी नाही इंग्लिश म्हाका उलोवंक येना हांव एक 1.5 वर्षां पोरण्या कोलवाच्या घरांत आसली 13 जणां संदे आमच्या घरांत आसली मुस्त आर्थिक रितीने कष्ट आसले मुस्त म्हळ्यार मुस्त कष्ट आसली स्त्री हांव फुलां झाडां बेसाई गोरवां हे पोसाप करन मागीर अडचणी नासले आम्ही गणेश बिडी बांदून बिडीएच्या ब्रांचाक व्हरतली आणि त्या दळ लोक म्हाका प्रश्नार्थक रितीन पळयताले कोणाकी अशें पळोवचें तितलें धैर्य त्या वेळार म्हाका नातलें कित्याक म्हजी परिस्थिती तशी आसली आर्थिक रितीन सबल जाल्यार त्या व्यक्तीक सकडां वळखतात एक समाजाचे एक दस्तूर आणि खंयच्या दिसा हांव म्हज्या फिरगजीच्या स्त्री संघटनाक पावली थंयत हांव न्हू हांव फाटी पळोवना हर एक कडे हुद्दो घेतलो प्रामाणीकपणे हांव त्या हुद्द्यांत हांवें काम केलें आणि आज राज्य मट्टाक पावली तर हाका कारण म्हजे फिरगजीचे स्त्री संघटन आणि महासंघ आणि ह्या वेळार आमच्या निर्देशक बापांनी आमकां घटकातावन फिरगजे अंतरतावन वार्डेतावन डीसीजे म्हणसर आमकां दिलो साकार आणि ह्या घडये हांव फादर रेजिनाल्ड पिंटो आमच्या सुगम्य जिल्हा महिला ओकुटचा निर्देशक ताजो सहकार आम्ही एवढाच काढून जाई त्यांची एकता अशी असली तुम्ही स्त्रियांनी भाद्रबांचं लोभ धरणं उमकलचे सडी जाई आणि तुम्ही स्वतंत्र रीतीर कार्य मानून आणि जे मुखार वसा जे समाजान तुम्ही मुखार पावजे म्हणून आणि हाचे धैर्य जाऊन फाटल्या दिसांनी मणिपुरात झाले अत्याचार विरोध एक प्रतिभटन असा केले आणि त्या प्रतिभटन उलोवंक म्हजे नाव दिले म्हाका गुतून हांवें जिंकले 200-300 जाणां येतात आजकाल कोणी भायर वचे बारी उणे न्हय म्हण जायत फादर म्हण म्हाका समान मनस्कार समिती म्हणून आले ताणी प्रोफेसर फणिराजान सांगले पहिले नाका म्हणटा आयको ना इल्ला जानेट निवे माडबेक म्हण जायत म्हणे गेली हांव कंपाऊंड भितर पावतना हांव सगळीं गमेवन म्हाका काले जाला म्हण गुतना काय 5,000-6,000 वरणी वरतो लोक येता वेता आणि एक घडये म्हजे बीपी पुरा डाऊन झाले बरी झाले हांव गमेले म्हणल्यार म्हाका काले झाले म्हण कळना कित्याक हांव 200-300 जाणां असतात म्हण मात्र चिंतले म्हजे एक्सपेक्टेशन तशें आसले म्हजे धू म्हणा लागले मम्मी तुका काले जाता काले जाता म्हाका काले जाता म्हण गुतना म्हजो जीव सगळो खमता म्हणे थंयसर राधा मेडिकल आसले आणि ताणे वचून 4 एनर्जल ज्यूस हाडनाय लागले फादर डेनिस देसान पळयले जेनेट भाई तूं कितें इतलें गमेले तूं पयल्यान तूं वचून थंय राव हांगा वताक रावा नाका म्हणे आतां हांवें सांगचे बरें ना गाडयेर बसली फरता गांव थंय मिशन कंपाऊंडाच्या त्या क्रिश्चन हायस्कूलच्या मैदानाक पावली थंय प्रोटेस्टंटाची इगर जाली त्यांच्या घंटीच्या तोरी लागी बसली आम्ही कितें उलयचे म्हणून चिंतले म्हाका एकी म्हज्या तकलेक उड आसेना म्हजे धू म्हणाले हे आता मर्यादेचे व्यवहार जाता इतलो लोक आयला आता कोणे तुझे बदले कोणे उलोवचे 3 एनर्जला ज्यूस वयर वयर वयर वयर गुट गुट करून पियले पियल्या उपरांत इतल्यान मागले पवित्रात्म्या आज कितें उलय जे ते तुंस म्हजे थंय रावन उलय मरये तूं म्हजी आवय आज तुज्या भुरग्याक तूं सांडी नाका तुमचो म्हजो आदार जा येवन तुम्ही काही व्हिडिओ पळयला कळत हांव कितले उदा पियला थंय रावन कितले स्टेजीर रावन उदा पियला म्हणून ना मागीर हांव बरें करून उलयल ते उलयचे जाल्यार आमकां प्लॅटफॉर्म खंयचे आमचे महासंघ देखून आज तुमकां हांव उलो दिता हांगा कथोलीक स्त्रियांची मंडळी आतां आसा गी मंगळुरांत आसा स्वसाय पंगड आसात गी आसात म्हणटात नांत म्हणटात आसात न्हय देखून आतां तोडणांक आमकां भोगोंक पुरो म्हजे लागीं आर्थीक रितीन हांव सबल आसा म्हाका काले गे स्वसाय पंगड म्हण ना हांवें आतां सांगले एका गरजे वो तूं स्त्रियेक कुमोक करूंक हांव आदार दिता म्हणले एक निचो घेया आनी सगळेतल्यांनी स्वसाय पंगड जावं दी मुखल्या दिसांनी स्त्री आयोगाच्या वट्टूक ओकुटाचे दक्षिण कन्नड जिल्हे ओकुटाचे एक नाव असले बॅनर आसून दी

0: रन पकडून ती मोबाईल दोन उलयता, थोडे फुटी चायेंत मोबाईल फुटता ती दुसरी घेसर. पण कितें जाऊं दी, हंगसर म्हज्या वयल्या अभिमान आणि मोगान आपोवणे दिल्ली अनिता मनेसर अनिता फ्रँक आणि तुमकां मंगळूरच्या सर्व स्त्रियांक म्हजो परत नमन. तुमकां सर्वांक बरे मागता, देव बरे करू.
1: देव बरे करू मनेस्तीन जनेट बरबोजा तुमकां मात्रोन्नती निधी विशीं प्रशंसा उसान तुमच्या भोव अर्थ भरीत आणि तुमच्या धैर्या

सर्वांग नमस्कार, ऐकून असा रेडिओ सारंग 107.8 एफ एम रंगरंगाळजीनी तळोमळो कार्यक्रम आणि हा असा रोशन कुलशेकर तुमचं मग असं इस्ट मग जेव्हा तळोमळो कार्यक्रमांत आयच्या दिसा आम्ही उलयता आणि एक नवी संगत नवी गजाल आणि मग जेव्हा आयची संगत जाऊन असा आमच्या भोवती आजच्या एका संगती वयर आम्ही नजर मारूंक जाय जाल्ले विषय आमची कार्या सोबणां आमची जिवितांतली हर एक गणितां बरें फाले म्हणटो आमी जी आमकां एक अविभाज्य रितीचो वांटो जावन आसात. हर एक कार्या सोबणांनी हर एक रितीच्या भोगणाचें एक पाळणें आसा केलां. हर एक कार्य खंयचेंय जावं दी तें जावं दी रोस जावं दी काजार जावं दी वॉल जावं दी कुमगार जावं दी एनिवर्सरी कितें. सो हांगासर हर एक कार्य आमी आमचें जावन घेत आसतना

0: तेरा हार जबरा हो र जबरा फैन हो गया मैं तेरा हार जबरा हो र जबरा फैन हो गया. Hi, this is Nakash Aziz and you're listening to Radio Sarang 107.8 FM.
1: तर मग छनो धाड उमाड हांकडो हांगासर सुमसो वेळ आयला परत मेळटा वेळ शांकण्यान एकत्रावर रेडिओ सारंग 107.8 FM.

0: तुम्ही ऐकूनासात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजनी आईच्या कोंगणी प्रसारात मोगाचं स्वागत.
1: मोगाचनो आता आईला वेळ ऐकूनच्या संदेश आईच्या कार्याच्या मुखेल सेऱ्या माने सेंट जानेट बारबोसा तुमच्या लगे विनंती तुमचा संदेश देऊच्या.
2: मंगळूर डीएससीच्या स्त्री आयोगानं आज मांडून हडलेल्या स्त्रियांचा दिसाचो संभ्रम आणि स्त्री सशक्तीकरणाचे मिसाव तुमका मुझो गौरवपूर्वक प्रणाम अर्पिता. मार्च महिनो स्त्रियांचो तो दीस खंय पळयल्या रे कार्यक्रमां आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत साधन केल्या स्त्रियांक सन्मान करचे ताचे सांगता सांस्कृतिक कार्यक्रम हे सोलोनंत आसा. आज हांव माननीय राज्य महिला उकूटाची एक संपन्मूल क्रोडीकरण अधिकारी जाऊन हांव हांगा उभी रावल्या तर हाका कारण म्हज्या फिरगजीचे स्त्री संघटन सुरवेर उपरांतले जननी महासंघा मुदरंगडी आणि ताका हांव आभार मानून रिणी जाऊन आसा. आमच्या फिरगजेंत मुदरंगडी फिरगजेंत 2020 तदळा आमचो फिरगज या जाका सुलोमान देख बापो विन्सेंट डिसोजा प्रस्तुत ते संपिगे फिरगजेचे विगार ताणी 10 वाड्याच्या गुरकारांक आमच्या फिरगजेंत दत्त वाडे आसले गुरकारांक आपोवन सांगले की मार्चच्या 10 तारखेर दनपारा उपरांत एक टॉक दवरला मायत कार्य दवरला आणि या मायत कार्याक एक वाड येता न्हू 10 स्त्रियांनी ये जाय आणि त्यांची नावं दि जाय म्हणून गुरकारांक एक विनंती करू ना पदराबान एक ताकीत दिल्या बरेत सांगले आणि वाड्याच्या गुरकारांनी उमेद घेऊन एका वाड्यात येतावन 10 जणां स्त्रियांक सांगता हाडले आणि त्या दिस 10 वाड्यात येतावन 100 स्त्रियो सांगता आसल्यो आणि मुखेल पण घेतली स्त्री जाऊन असली ती पहिले आधी मंगळूरात तवस्ती करतली आणि मुदरंगडी एक हळ्ळेचो गाव आणि पदराबा संगी मेळून तिचे ते चिंताप जाऊन असले आणि ती मुझ्या घर आयली. हांव इल्ले हळ्ळेंत असचे भितर म्हाका एक ललान भुरगीं आसली तेगा आनी म्हज्या हातांत दारू पळय दिवन दनपारबरसो वेळ तूं सोलोन येनाका रिक्षार ये आनी ह्या कार्याक मात्र सुख येनाका म्हण तिणें सांगले आनी तिच्या उतरा प्रमाणे हांव रिक्षार वचोना कित्याक तेदळा 10 रुपयांक 1 किलो तांदूळ मेळटालो आनी ते उरोन हांव सोलोनंत म्हज्या फिरगेजीच्या हॉलाक पावली. थंयसर तवळ श्रीमती रोजी पिंटो हंगा मंगळूर कथोलिक स्त्रियांचे मंडळीचे अध्यक्ष जाऊन असली तिने आणि तिचो पती शिरताडी विल्यम पिंटो ताणी येऊन स्त्री सबलीकरणा विषयांत एक वर ती उलयली. पूण हांव आणि म्हजे बरे असल्या स्त्रियांक हे खंयचे तकले गोसो ना मातेच्या वयल्यानंत गेले हे पुरा काल हे सबलीकरण पुरा म्हणतात गे म्हणून कित्याक मुदरंगडीचो लोक कृषी मोगरे कळ्यांचे कृषी करतले आम्ही आणि गोरवां पोसतल्या हे सशक्तीकरण सबलीकरण या विषयान चिंतूंक आमकां अवकाश नातलो आणि ते सबलीकरण विषयान माहिती दिल्या तक्षण पदराबान म्हळे हंगसर आतांच स्त्री संघटन रचया म्हणून कोण अध्यक्ष जाता एक नाव सुचन करा म्हळे आणि मग हांवें तुमकां सांगले मंगळूरची

त्यांच्या स्त्रियांचे कष्ट समजून तिने हंगाच्या गवळी बापा संगे लोशस पाऊल डिसोजा संगे ते उलयली. ताज्या उपरांत आमच्या मोन्सिंजोर बॅप्टिस्ट मिनेजर्स मना देखबा बॅप्टिस्ट मिनेजर्स संगे उलोवन तिने कथोलिक स्त्री संघटन उडपी डिएसएस म्हणून स्थापन केले. आणि मानेस तिने रोजी पिंटो हंगासर असताना तिने थोड्या फिरगजांक वचून स्त्री संघटन स्थापन केले. ताच्या उपरांत लीना रॉच तिने ती अध्यक्ष झाल्या उपरांत उडपी डिएसएसींत तिने स्थापन केल्या उपरांत हर एका फिरगजांक भेट दिली. आणि एक नियमावळ घटनावळ तिने सगळ्यांच्या संगता पदराबो फादर वॅलेरियन मेंडोन्सा फादर फ्रेड मस्करेनस यांच्या संगता मिळवून एक घटनावळ रचली. आणि संघटनेचे मागणे आणि आमकां एक ध्येय गीते तवळ आरंभारत रचून दिल्ली कीर्त तिका फावो जाता. दुसऱ्या वर्सा मानेस तिने वायलेट कॅस्टेलिन अध्यक्ष आली. आमचे अवधी एकत वर्स कित्याक जायत्य मुखेली उदेज म्हणल्या इराद्यान स्त्री मुखेली उदेज म्हणल्या इराद्यान एकत वर्साक अवधी दवरली. आणि तो वळू म्हज्या हातांत देड वर्सांचो चरको भुरगो म्हाका सवतो एक चरको जाल्लो. हांव त्या चरक्या काणगोनंत मिटिंगा गेली. थंयसर चुनाव जाले. थंयसर प्रत्येक कार्यदर्शीक म्हजेच नाव आयले. हांवें सांगले म्हज्या हातांत चरको आसा ना फादर म्हाका जायना. आणि तदला फादर वल्लीन सांगले ना ना तो आणि एक मुखार आणि एक निर्देशक जाऊ की पुरो तुवें आतां हुद्दो सोडून वचो काणगेचे म्हण जाले. आणि त्या वेळार हांव घटकांत अध्यक्ष आसली वारड्यांत कार्यदर्शी आसली आणि प्रत्येक डिएसएसच्या समितीत ती हांव कार्यदर्शी झाले. एका वर्साक तीन हुद्दे हांवें करी जाय पडले. मस्त कष्ट झाले पूण तीन हुद्दे करी जाय पडले. हांव जमतेक वेताना म्हजे दुवेक वरतली कित्याक म्हणल्यार भुरगे सांबाळचे न्ही मिटींग जाताना भुरगे पळयचे. अशें ते जाले हुद्दो घेतलो. आणि आमच्या गवळी बापांनी म्हाका आतां उडास आसा मेटार जाऊन सकाळ देवन येताना हांव मेट वयर सरतली. सैबानो इलेक्शन झाले वायलेट अध्यक्ष झाले आणि हांव कार्यदर्शी झाले म्हणे. तो वळ गवळी बापान म्हणे जाल्यार आतां कद येल्यार बसोंक ना. खंय स्त्री संघटन जावना थंय रचन करीजे. खंय स्त्री संघटन जिवाळ ना थंय जिवाळ करीजे. आणि खंय स्वसाय पंगड ना थंय स्वसाय पंगड रचीजे. जाले एक फर्मान दिल्ले वृत्त गवळी बापान सांगले. आणि हाच्या उपरांत वायलेट ती कुटुंबदारन सगळ्यांची गोरवां आणि फुलां झाडां आम्ही आयतारा आयतारा एका फिरगजीच्या याजका लागी उलोवन सकाळी वग्गी आम्ही एका बस स्टँडार सांगता मेळचे म्हणून आम्ही फोनार सांगतल्या. त्या बस स्टँडार स वरार गी साडे स वरार गी सकाळी घरचे पुरा रांदप करून आम्ही पावतल्या. थंय थांबून आम्ही निघत गेल्या एका फिरगजाक मिसाकत आम्ही थंय हजर जातले. आणि त्याच्या उपरांत मिसा उपरांत स्त्रियांक मेळोवन आम्ही स्त्री संघटन कित्याक गरज स्वसाय पंगड कित्याक गरज म्हणून आम्ही तांकां माहिती देऊन थंय रचन करून आम्ही येतले. प्रस्तुत पन्नास आणि एका फिरगजेंत महासंघ आसा. आमचे स्वसाय पंगड म्हणल्यार वाड्यांत स्वसाय पंगड आम्ही रचचे. आम्ही स्त्रियांनींत आणि या स्वसाय पंगडा जाऊन आमकां आर्थिक अभिवृद्धी आमच्या गटानावळींत आसा. आर्थिक समाजीक राजकीय आणि सांस्कृतिक रितीची आमचे सबलीकरण जायचे म्हणून आणि सुरवेर आम्ही स्वसाय पंगड

0: करो सुनो त्या मुखांतर आम्ही उरवणी केली आणि की ते सरकार जाऊन आमका सवलती मिळतात ते सगळ सवलत्यो आम्ही घेऊक सक्तेमत झाल्या. आम्ही स्वासाई पंगड केल्या उपरांत फिरगज नसले सर स्वासाई पंगड संगत मिळवून महासंघा रचन केले. महासंघ झाल्या उपरांत वारड हंतर आम्ही पहिल्यांद स्त्रियांचं संघटन वारड हंतर आम्ही रचन केलो. पण आमका महासंघाचे ओकुटा करूक असले तालुका ओकुटा आणि आमच्या देशीसिंत पांच वारडे असतात करकोळ शिरमा उडपी कल्याणपूर आणि कुंदापूर हे पांच वारडे. आम्ही हाव 2018-19 वर्षाक अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाले तदाला मुझे मुखार असले सवाल जिल्हा महिला ओकुट अरसचे आणि तो ओळ आमचे निर्देशक आता निर्देशक बाप रेजिनाल्ड पिंटो ताणे मुळे कालगरचे जनट भाई करकोळ एकडे मात्र ओकुट झाला आता उरले आमचे स्त्रियो ऐकतात गी नांत गी. तो ओळ हांवें फादराबा सांगले फादर आम्ही स्त्रियांचे मनवलिके करून गेल्यार आमचे स्त्रियो ऐकोचे ना. थोडे पोटी आम्ही गरजे गेले फटी मारीचे पडता. हांवें सांगले आमचे जिल्हा ओकुट जाऊन रजिस्टर जायचे आमचे रजिस्टर जायचे रंगा तालुका ओकुट जायचे आणि आमका नोव्हेंबरा भितर जिल्हा ओकुट रोसूंक असं देखून ऑक्टोबरा भितर आमचे तालुका ओकुट जायचे हे हांव मिटिंगान सांगता म्हणे. आणि हांवें ऑगस्टाच्या जमातेर आम्ही सांगले की ऑक्टोबर महिन्याच्या 25 तारखे भितर 4 तालुका ओकुटचे रचन जाऊक असा तुम्ही आता डेट दिया म्हणून. आणि आमच्या स्त्रियांनी सांगले आम्ही वारडचे जमत करून आम्ही डेट दिता. कित्या म्हणजे आमचे ते अशी सिस्टम असा की केंद्रीय समितीची जमत झाल्या उपरांत वारडचे जमत जाता वारडचे जमत झाल्या उपरांत आमच्या महासंघाचे घटकाची जमत जाता ताच्या उपरांत स्वासाई पंगडाची जमत जाता. म्हणजे केंद्रीय समिती या ओकुटची जिल्हा ओकुटची जमत कितें सकड निर्धार घेता आम्ही माहिती देता ती सकड वारडान डिस्कस जाता तैंतावन घटकाची गेल्ली हुद्देदारा तैंतावन घटका घडतात आणि घटकातावन ते स्वासाई पंगडा पर्यंत ते पावता. आणि आमका कुडले कुडले फोन करून स्त्रियांनी ऑक्टोबरच्या 25 तारखे भीतर 4 ओकुटचे उद्घाटन करचे दीस ताणी आमका नम्यार सांगले आणि त्याप्रमाणे 4 ओकुट तालुका ओकुटचे रचन झाले. आणि एक वारडो तरी पहिल्यान झाल्लो तसे 5 तालुका ओकुट करकळांत अर्पणा महिला ओकुट झाले शिरवंत इंचरा महिला ओकुट झाले आणि उडपींत शरदी महिला ओकुट झाले कल्याणपूर म्हणजे ब्रह्मावर तालुक्यात उज्ज्वला महिला ओकुट तसेच कुंदापूर बैंदूर तालुक्यात भावना महिला ओकुट उक्तवण झाले. आता त्याच्या उपरांत असले सवाल आमचे जिल्हा ओकुट कसे करचे घे म्हणून सगळ्यांच्या संगतपणान जिल्हा ओकुट करचे म्हणून निर्धार केलो. आणि त्या वेळार म्हाका बघुल्ले सगळ्या समाजाच्या खाली आम्ही फक्त क्रिस्तांव मात्र हेरांकी आपयचे म्हणून कित्याक म्हणजे आम्ही वाढली रीत तशी असली सगळे समुदायाच्या मोदे असले हांव हिंदूंच्या मोदेन ता ओढ झाली. आणि देखून म्हाका बघले आणि फादराबा सांगले फादर आम्हींत कथोलिका उट्ट मिळवून केल्यार कोणाची कळना देखून उरल्या की आम्ही आपय गे फादर आपय जेनेट भाय म्हणा लागलो. आणि आम्ही हर एक समाजाचे कोण हेर धर्माचे स्त्रियांचे संघटन असा त्या सगळ्या संघटनाच्या मुखेल्यांक मिळवून तांकां आपोवणे दिले. आणि आमकां हॉल जायचे आसले आमच्या लेगीत कसलोच फंड नातुल्लो उडपींत आम्ही हॉला विसर नातना 1 लाख 1.5 लाख बडे सांगले. मागीर एक मोठाच्या कृष्णमूर्ती अमृता कृष्णमूर्ती म्हण ती म्युनिसिपालिटीची मेंबर जाऊन आले आणि अशें कापडणेचे बुट्ट गलसो तिच्या कडे वचून उलयले तदाळ तिका खुशी झाली तिने म्हणजे हिंदूं चित्त बायल मनीस आयले म्हणून चिंतले. निमगे नमदु इल्ली एल्ल हॉलिगे तुंबा रेट उंटु मॅडम 90,000 1 लक्ष केळ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಅಷ್ಟು ಹಣ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲದ್ರೆ ನಮ್ಗೆ ನಮ್ಮದೇ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇತ್ತು ಮುಂಡ್ ಸಂಗ್ಲೆ ತರ್ ತಿಮ್ಮಡಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ನೀವು ಮಾತನಾಡಿ ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಜಾಯ್ತು ಮುಂಡ್ತಿ ಜಪತ್ತೆ ಫೋನ್ ಕರೆದಿಲ್ಲ ಆ ಊಲೇಲಿ ನೀವು ಬಂದು ಹಾಲ್ ನೋಡಿ ಮೇಡಮ್ ಮಣಲಾಗಿ ಜಾಯ್ತು ಮಳೆ ಆಮೇ ತೇಗ ಸ್ತ್ರೀಯು ಆವು ಅನಿ ಮುಜೆ ನಿಕಟ ಪೂರ್ವ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅನಿ ಖಜಾನ್ದಾರ್ ಗೆಲ್ಯ ಓಸೋನ್ ತಕ ಪೊಳೆ ತನ ಕಾಲೆ ಬೊಗಲೆ ಮುಂಡ್ ಗೊತ್ತನ ತಾನೆ ಉರ್ಲೆ ಸ್ತ್ರೀಯ ಪೊಳೋನ ತಾನೆ ಪೊಳೆಲೆ ಮಕ್ಕತ್ತ ಮುಜು ಬೊಟ್ಟು ತಗೊಳ್ಳಲು ಪೊಳೋನ್ ಮಣಲು ಇದಕ್ಕೆ 35,000 ಬಾಡಿಗೆ ಇದೆ ನೀವು 5,000 ಕೊಡಿ ಸಾಕು ಮಣಲು. ಮಾಗೆ ರಾಮೇ ಸಂಗ್ಲೆ ನಮ್ದು ಉಡುಪಿ ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿ ಹಾಲ್ ಉಂಟು ಕನ್ನರಪಾಡಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಉಂಟು ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಹಾಲ್ ಅಲ್ಲಿ ಸೇರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. ಓ ನೀವು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ನಾ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ನೀವು ನಮ್ಮ ಅಂಗಣಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ ಆದ್ರಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಕು ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ ಮಣಲಗಿ. ತಚ ಒಬ್ಬರ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ 2,000 ಕಣ್ಗೆಲೆ ಚೇರ್ ಅಂಗಲು ಟಗಲುಂಕು ಫನಗಲು ಝಲೆ ಆಮಚೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹು ಅಪೂರ್ವ ಏನ್ ಝಲೆ सगळ्या धर्माचे स्त्री मुखेले आयले, राजकीय मुखेले आयले आणि तो बांध अजून आमच्या जिल्हा उकडतावनो मुंदारून तसा त्यांच्या कार्यक्रमाक ती आमका मुखेली सैरी जाऊन आपेतात आणि आमच्या कार्यक्रमाने आम्ही तांका मुखेली जाऊन आपेतो. आज आमच्या सुगम्य जिल्हा महिला उकुटान कितें साधन केला म्हणून तुमका सांगचे जाल्यार आमच्या स्त्रियो इतल्यो बळवंत जाल्यात की आता तुम्ही मातृनिधी केले थोडी थोडी योजना केली निजा की म्हाका मस्त खुशी झाली. आमचे स्त्रियो कितें करतात म्हणल्यार स्वसहाय पंगड एका वाड्यात असा आमचे अशे इन्स्ट्रक्शन असा की आमच्या वाड्यात कोण कष्टतात कोण गरजेवंत असतात ते त्या स्वसहाय पंगडाची जबाबदारी. विधव स्त्री जाऊन दी, एकसुरी स्त्री जाऊन दी, तिका मेळचे तिका दिसपोड ते कितें वरवी जायचे ती त्या पंगडाच्या स्त्रियांनी जबाबदारी घेऊन तिका
1: दिली.
0: महासंघ हे तीन संगती विचारत इले कन्फ्युजन जात आमच्या चिंता. महासंघाचे नाव बरयता, या तालुका ओकुटाचे नाव बरयता, या जिल्हा ओकुटाचे नाव बरयता. आता सुगम्य जिल्हा महिला ओकुट उडुपी जिल्हे मत्तु सकल कथोलिक स्त्री संघटन उडुपी धर्म प्रांत असे आम्ही घालता. त्या दळ वयले हेड्डीक मात्र ती वसता मागीर सकल काले असा म्हणून वाचून वसना. देखून हे आम्ही समाजात वेत असताना आमची आयडेंटिफाय आमची ओळख कितें म्हणल्यार आम्ही महासंघाची, आम्ही तालुका ओकुटाची, आम्ही जिल्हा ओकुटाची हे आमची आयडेंटिफाय. आणि सुरवेर स्त्री संघटन रचन जाताना कशें जाले म्हणल्यार वाचराक गुंठात हांव भायर सोडले बरे जाले कानाक वाऱ्यार गेल्ले बरी म्हाका इथं जाल्यार बारीक उशी जाली. इस्कलांत हांवें एक दीस डान्स करूं ना पूण स्त्री संघटनाक हांव जॉयन जाल्या उपरांत हर एका स्त्रियांच्या दिसा म्हजो एक डान्स आसतलो कारण आमकां एक भायर वचोंक अवकाश मेळ्ळे. मागीर आमच्या स्त्रियांचे अशे चिंतप जाले की स्त्री संघटन म्हणल्यार डान्स कल्चरल प्रोग्राम म्हणून जाले आणि ह्या मनोभावांत असलेल्या स्त्रियांक आम्ही स्वसहाय पंगड रचन करताना महासंघ रचन करताना त्या स्थितीत हांव ह्या स्थितीत हाडचे जाल्यार आमकां मस्त कश्ट मारले. हे कळले सैबिणी महासंघा कळले स्वसहाय संघा अच्छा की आमचे स्त्री संघटन बरें हाडले वर्सा हे पटी प्रोग्राम जाताले आमकां स्किट करूंक जाताले डान्स करूंक जाताले म्हण हे स्त्रियांचे उलोवणे जावन आसले. पूण केदळा तावन आमच्या केंद्रीय समिती तावन ही सक्कड मयेत आम्ही आपणायले की तो वळ आमच्या स्त्रियांनी स्वसहाय पंगड रचूंक मुखार सरल्यो आमच्या स्त्रियो आणि अजूनही थोडे स्त्रियो आसा तळे मनोभवच्यो ताका आम्ही कितें केलां म्हळ्यार कोण स्वसहाय पंगडान ना तांकां आमी थोडे पडे सांगचे तुका आर्थिक रितीन गरज ना जावंक पुरो पूण तुजे तावन एक गरजेवंत स्त्री एक कुमोग जाता त्या खातीर तूं ग्रुपान जॉयन जा. आणि अशे सुमार स्त्रियो जॉयन जाल्यात 70-80 वर्सांचे स्त्रियोय आमच्या स्वसहाय पंगडांनी आसा. तर थोडी आयकनातल्यांक आमी कितें केलां म्हळ्यार स्त्री संघटनेचो संदो वर्साक 30 जमतगी येतले स्त्री संघटनेचे संदे आणि जिणये संदे ताणे केदळ आयले रे तू कितें आयली तू इतले ते मिटींग येवन आता कितें आयली म्हण कोणे विचारूंक ना तांचो गौरव तांकां दिवंक आसा. देखून आज स्त्री संघटन म्हणच्या की सड स्वसहाय पंगड महासंघ तालुका ओकूट आणि जिल्हा ओकूट आमच्या उडपी देसीजेंत मुखल्या हंताक पावोन आज ताजो एक संदो जाल्ले जावन आसले हांव मानिनी राजा ओकूटाक हांव पावला आणि हाका कारण म्हजे महासंघ स्वसहाय संघांत आमचे स्त्रियो स्त्रियो म्हणल्यार आमचे संदे कितें करतात म्हणल्यार आता आमी तांकां सांगला तुमी पंचायत वार्ड सभा जाताना वसाजे ग्रामसभा जाताना वसाजे दप्तरां आमच्या ऑफिस आसात सरकारी दप्तरां ताच्या वयल्यान डीसी ऑफिस अल्पसंख्यात इलाके दोन कळले पुरा सवलती येतात तोटगारिके इलाकेन कितें मेळटा कृषी इलाकेन कितें मेळटा अशे सकळ डिपार्टमेंटाक आमच्यो स्त्रियो येतात आणि थंयसर आसल्या सरकारी कोण अधिकारी आसा ताका तांचे नंबर दितात कित्याक पुरा सरकारचे कितें सवलती येतात ते वॉट्सअपार तांकां धाडतात आणि ती आमच्या महासंघाच्या ग्रुपान घालतात आणि ते पळयले कुडले आमचे स्त्रियो धांवतात इंग गुंडी गोबर गुंडी आणि कोळी साकाणे जेनू कृषी आणि कितें सकट मेळटा पळय आमचे स्त्रियो उडपीचे स्त्रियो बरे हुशार असतात आपण करतात टिकले करतात लोणचे करतात रांदतात आणि विकून आपल्या कुटुंबाचो भार इल्ले आर्थिक रितीन हळू करतात. आम्ही सांगले सामाजिक राजकीय

0: ही आर्थिक आणि सांस्कृतिक रीतीचे सबलीकरण म्हणून आमच्या स्त्रियांक कार्यक्रम जाताना हर एक स्त्रियांनी साडी नेसून फुलां माळण येऊक आम्ही पहिल्यांद इन्स्ट्रक्शन दिला, कित्याक संस्कृती आमची उरोवच्या खातीर. आणि हाचे सांगता की ते आदले काण असले आमच्या मलगड्यांनी केल्ले पोळयो ते पुरा 8 महिन्यांत आमचे स्त्रियो तांच्या तांच्या भुरग्यांक कर दितात आणि आटीचे खाण करण मिस उपरांत विकून तांचो फंड ती रेज करतात. उपरांत राजकीय सबलीकरण आम्ही केंद्रीय समिती जाऊन तरबेतीदारांची तरबेती केली. एका वर्डात 5 जणां स्त्रियांक घेतले म्हणजे 5 वर्डात 25 स्त्रियो आयल्यो. तांका राजकीय विषय माहिती दिली आम्ही कित्याक स्त्रियांनी राजकीयाक वसाचे म्हणल्या विषय आणि तवळ आमची माहिती हर एका घटकाक पावली आणि 112 जणां स्त्रियांनी पंचायत चुनावाक स्पर्ध केलो आमच्या उडपी देशीस जाऊन आणि त्यापैकी 50 आणि 2 स्त्रियो जिंकून आयल्यो. हे आमचे राजकीय सबलीकरण. आमच्या मध्ये आधी जाऊन एक रिवाज असली विधो एक स्त्रिये सोपती अंतरल्यार तिका बरेकर नेसवन फुलां माळण कंकणां दोरन मोरन उकलताना या फोंडा घडे तिची कंकणां फुटोवची आणि फुलां काडूची एक रिवाज असली. आणि अध्यक्ष जाल्ले दळा एका मोरना गेल्ले तळा उरले स्त्रियो जबरदस्ती तिचे फुलां काडा माती घालून जाल्या मेल्ल्या माती घालून जाल्या ताच्या उपरांत ही बोम मारतात फुलां काडा कंकणां फुटे म्हणून. आणि हे कण्णक कण्णक म्हणताना दोघ जण धावून येऊन तिचे कंगणा फुटवून फुलां काढली. मला इतले बेजार आहे बघली. परत तरबेतीदारांची तरबती दोन एका वर्डांत 5-5 जणां स्त्रियां काढणं तांका विधो स्त्रिया विषयांत बरी करण तरबेती केली आणि त्यांनी घटक घटक वसून महासंघ वसून ही तरबेती दिली. आज खंच्या वाड्यांत महासंघाचे स्वसहाय्य पंगडाचे स्त्रियो असतात की तांची जबाबदारी जाऊन असा कोणाचंही पती अंतरल्यार त्या घरात ती पहिले पावतात आणि पहिले सांगतात तिच्या हाताक कंगणा घालची तिका बरो सडो नेसोनसो आणि तिका फुलां मळचे हे करूंक ना म्हण. देखून आज आमचे स्त्रियो त्या हंतर सबलीकृत झाल्या. आमचे स्वप्न असले 2025 बँक रचन जायचे म्हणून, पण आम्ही ते 2023 सुगम्य महिला संवर्ध सहकारी बँक आरंभ केले आणि 4000 स्त्रियो बँकांत शेअर घेऊन सांदे झाल्यात आणि आमच्या देशीसेन ओट्टकू सुगम्य जिल्हा महिला ओकुटात 4 स्वसहाय्य पंगड असून 5696 सांदे असतात. हे 13 वर्षांनी आम्ही केले सदन आणि 10 वर्षांनी 100 करोडांचो व्यवहार आमच्या पंगडाने झाला आणि 3,12,000 आमच्या बँकांत लाभ असा आणि स्वसहाय्य पंगडांत 7,40,000 उरवणी असा. आणि या वर्षात सरकारात आवन 50 आणि 9 स्त्रियांनी सरकारच्या योजनेत आवन 13,63,488 रुपयाचे प्रयोजन घेतला आणि आमच्या कापू तालुक्यात रैत उत्पादक कंपनी आरंभ झाल्या. आज हा हंगसर उलयत अंदर हा काही वडली शिकपी नाही इंग्लिश मका उलोवंक येना. हाव एक 1.5 वर्ष पोरण्या कोलवाच्या घरांत असली 13 जणां संदे आमच्या घरांत असली. मुस्त आर्थिक रीतीने कष्ट असले मुस्त म्हणजे मुस्त कष्ट आली स्त्री हा फुलां झाडां बेसाई गोरवां हे पोसाप करण मागिरी अडचणी नासले. आम्ही गणेश बीडी बांधून बीडीएच्या ब्रांचाक वरतेले आणि त्या दळ लोक मका प्रश्नार्थक रीतीन पळयताले कोणाकी असे पळोवचे तितल्यान धैर त्या वेळार म्हाका नातले कित्याक म्हजी परिस्थिती तशी आसली आर्थिक रीतीने सबल झाल्यार त्या व्यक्तीक सकणा वळखता ती एक
1: बडा प्यासा है ये दिल इसे मत
0: आणि महासंघा. आणि ह्या वेळार आमच्या निर्देशक बापांनी आमका घटकातावन फिरगजे अंतर
1: तुम्हें रुकना पड़ेगा
0: जे म्हणून आणि हाचे धैर जाऊन फाटल्या दिसांनी मणिपुरात झाल्या अत्याचारा विरोधात एक प्रतिभटन असा केले आणि त्या प्रतिभटन उलोवंक म्हजे नाव दिले. म्हाका गुत्तून हांवें जिंकले 2-3 जणां येतात आजकाल कोणी भायर वचे बारी उणे न्हय म्हणून जायत फादर म्हण म्हाका समान मनस्कार समिती म्हणून आले. ताणें प्रोफेसर पणिराजान सांगले पहिले नाका म्हणटा आयकून इल्ला जाणे निवे माडबेक म्हणून जायत म्हणे गेले. हांव कंपाऊंड भितर पावताना हांव सगळी घम येवन म्हाका काल हे जाला म्हण गुतना काय 5,000-6,000 वरणी वरतो लोक येता वेता आणि एक घडये म्हजे बीपी पुरा डाऊन झाले बरे झाले. हांव गमेले म्हणजे म्हाका काल हे झाले म्हणून कळवना कित्याक हांव 2-3 जणां असतात म्हणून मात्र चिंतले म्हजे एक्सपेक्टेशन तसे असले म्हजे धूव म्हणा लागले मम्मी तुका काल हे जाता म्हाका काल हे जाता म्हण गुतना म्हजो जीव सगळो कम

0: करता म्हणे. त्यांचं राधा मेडिकल असले आणि ताणे वसून चार एनर्जल ज्यूस आणायला लागले. फादर डेनिस त्यासान पळले, जेनेट भाई तू किते इथले गमेले, तू पहिल्यान तू सांग ते राहू हंगा वताक राहू नका म्हणे. आता आम्ही सांगचे परी ना गाडीवर बसली फरता गावून ते मिशन कंपाऊंडाच्या त्या ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानाक पावली. ते प्रोटेस्टंटची इगर्ज आली, त्यांच्या घंटीच्या तोरी लागी बसली. आम्ही किती उलयचे म्हणून चिंतले, मका एकी मजा तकले कुड असे ना मजे दू म्हणाले. आता मर्यादेचे व्यवहार जाता, इतलो लोक आयला आता कोणे तुझ्या बदले कोणे उलोंचे. तीन एनर्जला ज्यूस वैर वैर वैर वैर गुट गुट करून पियले. पियले उपरांत इतल्यान मागले पवित्रात्म्या, आज किती उलयी जे ते तुनस मजे ते रावन उलय. मरिये तू मजे आवई, आज तुझ्या भुरग्याक तू सांडी नका, तुमच मजो आधार जा. येऊन तुम्ही काही व्हिडिओ पळयला कळत हा कितले उदा पियले, ते रावून कितले त्या स्टेजीर रावून उदा पियले म्हणून ना. मग हा भरेंकर उलयल, ते उलयचे जाल्यार आमकां प्लॅटफॉर्म खंयचे, आमचे महासंघ. देखून आज तुमकां हांव उलो दिता. हांगा कथोलीक स्त्रियांची मंडळी आतां आसा गी, मंगळुरांत आसा, स्वसाय पंगड आसात गी, आसात म्हणटात नांत म्हणटात आसात न्हे. देखून आतां तोडाणांक आमकां भोगोंक पुरो मजे लागी, आर्थिक रितीन हांव सबल आसा, म्हाका काले गे स्वसाय पंगड म्हण ना. आमी आतां सांगले एका गरजे वो तूं स्त्रियेक कुमोक करूंक हांव आदार दिता म्हणले एक निचो घेया. आणि सगळ्यांतल्यांनी स्वसाय पंगड जाऊन दी. मुखल्या दिसांनी स्त्री आयोगाच्या ओट्टूक ओक्कुटाचे दक्षिण कन्नड जिल्हे ओक्कुटाचे एक नाव असले बॅनर आसून दी. आणि आयच्या दिसा तुमकां सर्वांक हांव बरे मागता. बरी योजना स्त्री आयोगातून तुम्ही मांडून हाडल्यात, त्या योजनेचे देव आशीर्वाद घालून दी आणि ते बऱ्या रितीन मुंदरून उरून दी. आणि सौर स्त्रियांक आम्ही सुमेश सांग आमच्या मिसावांक, आम्ही एक करीत मिसावा खातीर या संसारात आम्ही जन्मल्या. आम्ही पाटी वेत असताना कितें तरी आम्ही दिवन या म्हणल्या उद्देशान हो संदेश तुमकां, कितें तरी आम्ही पाटी दिवन वसाचे म्हणून. आणि हे पटी तुमकां म्हज्या कडेन उलोवंक आसा जाल्यार म्हजे नंबर दिता, फोन करा, हांव कितलेय उलयता, म्हाका बेजार आयना. रांदपा कुडान ती मोबायल दोन उलयता, थोडे पटी चायेन ती मोबायल पडटा ती दुसरी गजाल. पूण कितेंय जावं दी, हांगासर म्हज्या वयल्या अभिमान आनी मोगान आपोवणे दिल्ली अनिता मनेसर, अनिता फ्रँक आणि तुमकां मंगळूरच्या सर्व स्त्रियांक म्हजो परत नमन. तुमकां सर्वांक बरें मागता, देव बरें करू.
1: देव बरें करू. मनेस्तीन जनेट बरबोजा तुमकां मात्रोन्नती निधी विशीं प्रशंसा उसान, तुमच्या भोव अर्थ भरीत आणि तुमच्या धैर्या